0: ದಕ್ಷಃ ಅದಬ್ಧವ್ರತ ಪ್ರಮತಿರ್ವಸಿಷ್ಠ ಸಹಸ್ರಂ ಭರಶುಚೀ ಜಿಹ್ವೋ ಅಗ್ನಿಃ ಸಜ್ಞಾಸೀದಸ್ವ ಮಹಾಂ ಆಶಿಶೋಚಸ್ವದೇವವೀತಾಮಹ ವಿಧುಮಮಗ್ನೇ ಅರುಷಂ ಮೀಯೇಧ್ಯ ಸೃಜ ಪ್ರಾಶಸ್ತದರ್ಶತಂ.
1: ಅಪೋ ದೇವೀ ರೂಪಾ ಸೃಜ ಮಧೂಮತೀರ ಯಕ್ಷ್ಮಾಯ ಪ್ರಜಾಭ್ಯಃ ತಾಸಾಮಾಸ್ಥಾನಾದುಜ್ಜೀಹತಾ ಮೋಷಾಧಯಸ್ಸು ಪಿಪ್ಪಲಾಃ ಸಂತೇ ವಾಜುರ್ಮಾತರಿಶ್ವಾ ದಧಾತು ಉತ್ಥಾನಾಯ ಹೃದಯಂ ಯದ್ವಿಕಸ್ತಂ ಯೋ ದೇವಾನಾಂ ಚರಾಸಿ ಪ್ರಾಣಥೇ ನ ಕಸ್ಮೈ ದೇವವಶಾಲಸ್ತು ತುಭ್ಯಂ ಸುಜಾತೋ ಜ್ಯೋತಿಷಾ ಸಹ ಶರ್ಮವರೂಥ ಮಾಸಾದತ್ಸ್ವಾಹ ವಾಸೋ ಅಗ್ನೇ ವಿಶ್ವರೂಪಜ್ಞಾ ಸಂಯಾಯಸ್ವ ವಿಭಾವಸೋ ಉದೂತಿಷ್ಠಸ್ವಧ್ವರಾ ವಾನೋ ದೇವ್ಯಾ ಧಿಯಾ ತ್ರಿಷೇ ಚಾಭಾಸ ಬೃಹತಾಶು ಶುಕ್ವ ನಿರಾಗ್ನೇಯಾ ಹಿ ಸುಷಸ್ತಿಭಿಃ ಊರ್ಧ್ವ ಊಷು ನ ಊತಯೇ ತಿಷ್ಠಾ ದೇವೋ ನ ಸಾವಿತಾ ಊರ್ಧ್ವೋ ವಾಜಸ್ಯ ಸನೀತಾ ಯದಂಜಿಭಿರ್ವಾಘದ್ಭಿರ್ವಿಹ್ವಯಾಮಹೇ ಸ ಜಾತೋ ಗರ್ಭೋ ಅಸಿರೋದಸ್ಯೋರಗ್ನೇ ಚಾರುರ್ಬಿಭೃತ ಓಷಾಧೀಶು ಚಿತ್ರಶಿಶುಃ ಪರಿತಮಾಗಸ್ಯಕ್ತೂನ್ ಪ್ರಮಾತೃಭ್ಯೋ ಅಧಿಕ ನಿಕೃತದ್ಗಾಃ ಸ್ಥಿರೋ ಭಾವ ವೀಡ್ವಂಗ ಆಶುರ್ಭಾವ ವಾಜ್ಯರ್ವನ್ ಪೃಥುರ್ಭಾವ ಸುಷದಸ್ತ್ವಮಗ್ನೇಃ ಪೂರೀಶ ವಾಹನಃ ಶಿವೋ ಭಾವ ಪ್ರಜಾಭ್ಯೋ ಮಾನುಷೀಭ್ಯಸ್ತ್ವಮಂಗಿರಃ ಮಾದ್ಯಾ ವಾ ಪೃಥಿವೀ ಅಭಿಶೋಚೀರ್ಮಾಂತರಿಕ್ಷಂ ಮಾ ವನಸ್ಪತೀನ್ ಪ್ರೈತೂ ವಾಜೀ ಕನಿಕ್ರದನ್ನಾನಾದದ್ರಾಸಾ ಭಸ್ಪತ್ವಾ ಭರನ್ನಗ್ನಿಂ ಪೂರೀಷ್ಯಂ ಮಾ ಪಾದ್ಯಾಯೂಷಃ ಪುರಾ ವೃಷಾಗ್ನಿಂ ವೃಷಾನಂ ಭರನ್ನಪಾಂಗರ್ಭಗ್ಯಸಮುದ್ರಿಯಂ ಅಗ್ನ ಆಯಾ ಹಿ ವೀತಯೇ ಋತಜ್ಞ ಸತ್ಯಮೃತಜ್ಞ ಸತ್ಯಮಗ್ನಿಂ ಪೂರೀಷ್ಯಾಮಂಗಿರಸ್ವದ್ಭಾರಾಮಃ ಓಷಾಧಯಃ ಪ್ರತಿಮೋದಧ್ವಮಗ್ನಿಮೇತಜ್ಞ ಶಿವಮಾಯಂತಾಮಭ್ಯತ್ರ ಯುಷ್ಮಾಃ ವ್ಯಸ್ಯನ್ ವಿಶ್ವಾ ಅನೀರ ಅಮೀವ ನಿಷೀದನ್ನೋ ಅಪಾದುರ್ಮತಿಂಜಾಹಿ ಓಷಾಧಯಃ ಪ್ರತಿಗೃಹ್ಣೇತ ಪುಷ್ಪಾವತೀಃ ಸುಪಿಪ್ಪಲಾಃ ಅಯಂ ವೋ ಗರ್ಭಾ ಋತ್ವಿಯಃ ಪ್ರತ್ನಜ್ಞ ಸಧಸ್ಥಮಾಸಾದತ್ ವಿಪಾಜಾಸ ಪೃಥುನಾ ಶೋಷೋಚಾನೋ ಬಾಧಸ್ವದ್ವಿಷೋ ರಕ್ಷಸೋ ಅಮೀವಾಹ ಸುಶರ್ಮಾಣೋ ಬೃಹತಃಶರ್ಮಾಣಿ ಸ್ಯಾಮಗ್ನೇರಹಜ್ಞ ಸುಹವಸ್ಯ ಪ್ರಣೀತೌ ಆಪೋ ಹಿಷ್ಠಾ ಮಾಜೋ ಭುವಸ್ತಾನ ಊರ್ಜೇ ದಾಧಾತನ ಮಹೇರನ ಆಯಚಕ್ಷಾಸೇ ಯೋ ವಶಿವತಾ ಮೋರಸಸ್ತಸ್ಯ ಭಾಜಯತೇ ಹನಃ ಉಷತೀರಿವ ಮಾತರಃ ತಸ್ಮಾ ಅರಂಗಮಾಮಭೋಯಸ್ಯ ಕ್ಷಯಾ ಆಯಜಿನ್ವಾಥ ಆಪೋ ಜನಯಾಥಾಚನಃ ಮಿತ್ರಸಜ್ಞಸೃಜ್ಯ ಪೃಥಿವೀಂ ಭೂಮಿಂ ಚ ಜ್ಯೋತಿಷಾಸಃ ಸುಜಾತಂಜಾತವೇದಸಮಯಕ್ಷ್ಮಾಯತ್ವಾಸಜ್ಞಸೃಜಾ ಪ್ರಜಾಭ್ಯಃ ರುದ್ರಾಸಜ್ಞಸೃಜ್ಯ ಪೃಥಿವೀಂ ಬೃಹಜ್ಯೋತಿಸ್ಸಮೀಧಿರೇ ತೇಷಾಂ ಭಾನುರಜಸ್ರ ಇಚ್ಛುಕ್ರೋ ದೇವೇಷು ರೋಚತೆ ಸಜ್ಞಸೃಷ್ಟಾಂ ವಸೂಭಿರುದ್ರೈರ್ಧೀರೈಃ ಕರ್ಮಣ್ಯಾಮೃದಂ ಹಸ್ತಾಭ್ಯಾಂ ಮೃದ್ವೀಂ ಕೃತ್ವಾ ಸೀನೀ ವಾಲೀ ಕೃಣೋತು ತಾಂ ಸಿನೀ ವಾಲೀ ಸೂಕಪರ್ದಾಸು ಕುರೀರಾಸ್ವೌ ಪಶಾ ಸಾತುಭ್ಯಾಮದಿತೇ ಮಹ್ಯೋಖಾಂ ದಾಧಾತು ಹಸ್ತಾಯೋಃ ಉಖಾಂ ಕೃಣೋತು ಶಕ್ತ್ಯಾ ಬಾಹುಭ್ಯಾಮದಿತಿರ್ಧಿಯಾ ಮಾತಾ ಪುತ್ರಂ ಯಥೋಪಸ್ಥೇ ಸಾಗ್ನಿಂ ಬಿಭರ್ತು ಗರ್ಭ ಆ ಮಖಸ್ಯ ಶಿರೋ ಶಿವಸಾವಸ್ತ್ವಾ ಕೃಣ್ವಂತು ಗಾಯತ್ರೇ ನಚ್ಛಂದಾಸಾಂಗಿರಸ್ವಧ್ರುವಾಸಿ ಪೃಥಿವ್ಯಾಸಿ ಧಾರಯಾಮಯಿ ಪ್ರಜಾಜ್ಞ ರಾಜಸ್ಪೋಷಂ ಗೌಪತ್ಯಜ್ಞ ಸುವೀರ್ಯಜ್ಞ ಸಜಾತಾನ್ಯಜಮಾನಾಯ रुद्रास्त्वा कृण्वन्तु त्रैष्टुभेन छन्दासाङ्गिरस्वध्रुवास्यन्तरिक्षमसि धारयामयि प्रजाज्ञराजस्पोषं गौपत्यज्ञ सुवीर्यज्ञ सजातान्यजामानाय आदित्यास्त्वा कृण्वन्तु जागातेन छन्दासाङ्गिरस्वध्रुवासिद्यौरासि धारयामजि प्रजाज्ञराजस्पोषं गौपत्यज्ञ सुवीर्यज्ञ सजातान्यजामानाय विश्वे त्वा देवा वैश्वानराः कृण्वन्त्वानुष्टुभेन छन्दासाङ्गिरस्वध्रुवासि दिशोऽसि धारयामजि प्रजाज्ञराजस्पोषं गौपत्यज्ञ सुवीर्यज्ञ सजातान्यजामानाय अदित्यैरास्नास्यदि तिष्ठे बिलं गृह्णातु कृत्वा जसामही मुखां मृण्मयीं योनिमग्नये पुत्रेभ्यः प्रायच्छददितिश्रपयानिति वसावस्त्वाधूपयन्तु गाचत्रेणच्छन्दासाङ्गिरस्वद्रुद्रास्त्वाधूपयन्तु त्रैष्टु भेनच्छन्दासाङ्गिरस्वत् आदित्यास्त्वाधूपयन्तु जागातेन छन्दासाङ्गिरस्वद्विश्वे त्वा देव वैश्वानराधूपयन्त्वानुष्टुभेन छन्दासाङ्गिरस्वत् इन्द्रस्त्वाधूपयतु वरुणस्त्वाधूपयतु विष्णुस्त्वाधूपयतु अदितिष्ट्वा देवी विश्वदेव्यावति पृथिव्या सधस्थे अङ्गिरस्वत्खानत्ववटा देवानां त्वा पत्नीर्देवीर्विश्वदेव्यावतीः पृथिव्या सधस्थे अङ्गिरस्वद्दाधतूखे धिषणास्त्वा देवीर्विश्वदेव्यावतीः पृथिव्या सधस्थे अङ्गिरस्वदभीन्धता मुखे वरूत्रीष्ट्वा देवीर्विश्वदेव्यावतीः पृथिव्या सधस्थे अङ्गिरस्वच्छ्रापयन्तुखे ज्ञास्त्वा आदेवीर्विश्वदेव्यावतीः पृथिव्या सधस्थे अङ्गिरस्वत्पाचन्तुखे जनायस्त्वाच्छिन्नपत्रा देवीर्विश्वदेव्यावतीः पृथिव्या सधस्थे अङ्गिरस्वत्पाचन्तुखे मित्रस्य चर्षणि धृतो वो ओ देवस्य सानसि द्युम्नं चित्रश्रावस्तमम् देवस्त्वा आसवितो द्वापतु सुपानिस्वं गुरिस्सु बाहुरुतशक्त्या अव्याथमाना पृथिव्यामाशादिश आपृन उत्थाय बृहती भवो दूतिष्ठध्रुवा त्वं मित्रैतान्ता उखां परीददाम्यभित्या एषामाभेदि वसावस्त्वाच्छृन्दन्तु गायत्रेण छन्दासाङ्गिरस्वद्रुद्रास्त्वाच्छृन्दन्तु त्रैष्टुभेन छन्दासाङ्गिरस्वत् आदित्यास्त्वाच्छृन्दन्तु जागातेन छन्दासाङ्गिरस्वद्विश्वे त्वा देवा वैश्वानरा आच्छृन्दन्त्वानुष्टुभेन छन्दासाङ्गिरस्वत् आकूतिमग्निं प्रयुजज्ञस्वाहा मनो मेधामग्निं प्रयुजज्ञस्वाहा चित्तं विज्ञातमग्निं प्रयुजज्ञस्वाहा वाचो विधृतिमग्निं प्रयुजज्ञस्वाहा प्रजापातये मनावे स्वाहाग्नये वैश्वानराय स्वाहा विश्वो देवस्य नेतुर्मर्तो वुरीतसख्यम् विश्वो राज ईशुध्यति द्युम्नं वृणीत पुष्यसे स्वाहा मासुभित्था मासुरिषोऽम्बाधृष्णुवीरयस्वसु अग्निश्चेदङ्कारिष्यथः दृग्गेहस्वदेवि पृथिविस्वस्तया आसुरी माया स्वधया कृतासि जुष्टं देवेभ्या इदमस्तु हव्यमरिष्टा त्वमुदीहि यज्ञे अस्मिन् द्रन्नः सर्पिरासुतिः प्रत्नोतावरेण्यः सहासस्पुत्रो अद्भूतः परस्याधिसंवतो वाराँ अभ्यातारा यत्राहमस्मिताँ आव परमस्याः परावतो रोहिदश्व इहा गाहि पुरीश्यः पुरुप्रियोऽग्ने त्वन्तारा मृधाः यदग्ने कानि कानि चिदाते दारूणि दध्मसि सर्वं तदस्तु ते घृतं तज्जूषस्व यविष्ठ्या यदत्युपजिह्वी कायद्वम्रो आतिसर्पाति सर्वं तदस्तु ते घृतं तज्जूषस्व यविष्ठ्या आहार हर प्रायावं भरन्तो श्वा एव तिष्ठाते घासमस्मै रायस्पोषे एन समिषामदन्तोऽग्नेमाते प्रतिवेशारिषाम नाभा आपृथिव्याः सामिधाने अग्नौ राजस्पोषा आय बृहते हावामहे इरं मदं बृहदुक्थं यजत्रं जेता आरमग्निं पृता नासुसा सहिं याः सेना अभीत्वा रीरा व्याधिनीरुगाना उता येस्तेना ये च तस्कारास्ताग्स्ते अग्नेऽपि दधाम्यास्ये दग्ष्ट्राभ्यां मलिं लूञ्जम्भैस्तस्कारा उत हनुभ्याग्स्तेनान् भागवस्ताग्स्त्वङ्खा आदसुखादितान् ये जने एषु मलिं लावस्तेनास्तस्कारावने एकक्षेष्वघायवस्ताग्स्ते दधामि जम्भायोः यो अस्मभ्यामरातीयाद्यश्चानो द्वेषा ते जनाः निन्दाद्यो अस्मान्धिप्साच्छ सर्वन्तमस्मसा कुरु सज्ञशीतं मे ब्रह्म सज्ञशीतं वीर्यं बलम् सज्ञशीतं क्षत्रं जिष्णु यस्याहमस्मि पुरोहितः उदे एषां बाहु आतिरमुद्वर्चो अथो बलम् क्षिणोमि ब्रह्माणा मित्रानुन्नायामि स्वाँ अहम् अन्नापतेऽन्नस्य नो देह्यनमीव स्या शुष्मिनाः प्रप्रादातार्न्तारिष ऊर्जन् नो धेहि द्विपदे चतुष्पदे
2: पुनस्त्वादित्या रुद्रावसावः समिन्धतां पुनर्ब्रह्मानो वसुनीथ यज्ञैः घृतेन त्वं तन्वं वर्धयस्व सत्याः सन्तु यजामानस्य कामाः स्वाहा इति द्वादशोऽध्यायः ॐ
3: Shivaya, you are listening to Shaivam.org radios. 24/7 spiritual channels from Shaivam.org. Om Namah Shivaya.
4: Om Namah Shivaya. Dear listeners of Shaivam.org, the next program is Spiritual Discourse in Malayalam. In this, you are about to listen Kshiyasagara Madanam. The title is Siva Mahatmyam. Presented by Nirmala Nadagiri. Thank you. Om Namah Shivaya.
5: Anantam Upadeshtaram Ishwaram Vyapakam Sarvalokanam Karanam Tam Bhajam Shankaram Shankarajaryam Keshavam Badarayanam Putra Bhashyakrutau Vande Bhagavantau